साचे नाम की लागे भूख उत भूखे खाए चलिए दुख सो क्यों विसरे मेरी माए साचा साहेब साचे नाय रहाओ साचे नाम की तिल बड़े आई आख कीमत नहीं पाई।

नमो सर्वाने समस्ते निदाने नमो देव देवे भेखी अभेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्वगौणे नमो सर्वभौणे नंगी नाते नसंगी प्रमाते नमो भान भाने नमो मान माने नमो चंद चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे नंगी नामे समस्ति स्वरूपे परोंगी परमाते समस्ति विभूते कलंकम नाने कलंकी स्वरूपे नमो राज रे श्रम परम रूपे नमो जोग जे श्रम परम सिद्धे नमो राज रे श्रम परम विरदे नमो चतुर्पाणे नमो अस्त्रमाणे नमो परम ज्ञाता नमो लोमुख लोक माता अपेखी भरमे भोगी भुगते नमो जोग।